घर घर चोटी पकड़ फेर ये रे सारू काई करो रे भा पानी रंग बांध रे पाल मरे रंग जिंकल रे काल जगासी काल खाए संत माता दिले पाए अरे जगेन काल खाए वालो छ जाहिर से नरदई जावाळ छ ई रेवाळ छेनी पण काई करो 84 स्वीकारो मारे गोपाल कृष्ण रो नाम सत्य तू सत्य तू सत्य सत्य जो चाले वालो छ वो रे घघरा मारो भगवान बाई रावो रावो कोनी राम मेलो छ करण केन मन काई केर छ